कयो सफ़ा सफ़ा धोई साफ़ सुथरा थी करे पोइ तव्हां पंहिंजे चहिरे ते डॉक्टर पिंपल जो जेको ट्यूब आहे न इहो अप्लाई कंदा। जिते जिते दाणो आहे, जिते जिते निशान आहे, जिते जिते एक्नी आहे, जिते जिते पिंपल आहे, जिते जिते तव्हांजो कोई निशान आहे या जिते कोई सड़न जो निशान आहे, कट जो निशान आहे, उन्हनि सभिनी निशाननि खे तव्हां जमा करे उते सभिनी ते तव्हां डॉक्टर पिंपल जो ही ट्यूब लॻाईंदा ऐं ट्यूब लॻाइण खां पोइ तव्हां छॾे ॾींदा। सुबुह जो उथी करे तव्हांखे दुबारा जेको पंहिंजो फेस वॉश करणो आहे ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसंदा त बाबा तव्हांजे चहिरे ते जेको रिज़ल्ट आहे न अचण शुरू थी विया आहिनि, नवा कम स्टार्ट थी वियो आहे। सो तव्हां लाज़मी लॻाइजो, तव्हांजी ख़ूबसूरती वधंदी वेंदी। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो प्रोडक्ट आहे जेको सफ़ा असां सभिनी जो राज दुलारो थी वियो आहे, जंहिंजो नालो आहे वाइट एज जी लवली क्रीम। सो वाइट एज जी लवली क्रीम जे तरफ़ अगरि असां अचूं त हिन जे बारे में तव्हांखे नॉलेज हुजणु ॾाढी ज़रूरी आहे। त वाइट एज जी जेका लवली क्रीम आहे न हीअ तमामु ज़बरदस्त क्रीम आहे। वाइट एज की लवली क्रीम जेका आहे हीअ रेडियंट आहे, अल्ट्रा वाइटमिन सां तयार थियल आहे, जंहिंजे अंदरि 30 वाइटमिन जा कैप्सूल मौजूदु आहिनि, समझो था, जंहिंमें हर तरह जो वाइटमिन तव्हांखे मिली वेंदो, चाहे उहो वाइटमिन B3 हुजे, वाइटमिन C हुजे, वाइटमिन E हुजे, वाइटमिन D हुजे, हर वाइटमिन हिन जे अंदरि मौजूदु आहे, 30 वाइटमिन आहिनि, समझो था। उन खां अलावा वाइटमिन सां भरपूर आहे ऐं वाइट एज जी जेका लवली क्रीम आहे हिन जे अंदरि सनस्क्रीम बि मौजूदु आहे ऐं सनस्क्रीम जेका आहे न उहा इन लाइ भई कई वई आहे हिन जे अंदरि त जीअं तव्हां इस्तेमालु कयो पिया त तव्हांखे ख़ूबसूरती बि मिले ऐं तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि थी सघे। सो वाइट एज जी लवली क्रीम तव्हां इस्तेमालु कयो, हिन सां तव्हांखे ख़ूबसूरती मिलंदी। तव्हांजी स्किन प्रोटेक्ट रहे, असां नाइट क्रीम नथा लॻाए सघूं, असां फलाणा हेवी प्रोडक्ट न लॻाईंदा आहियूं, त बाबा तव्हां वाइट एज जी लवली क्रीम हिकु दफ़ो मुंहिंजे चवण ते लाज़मी लॻाए ॾिसजो। सो तव्हां सभु लॻाए सफ़ा लवली लवली थी वञो। उन सां गॾो गॾु ही तमामु प्रोडक्ट आहिनि जेके तव्हां इज़ीली लॻाए सघो था, किथां बि वञी पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर सां परचेज करे सघो था। अगरि न बि मिलनि था त हुन जो जनाब 1579-0595 ही नंबर तव्हांजे आसानी सां भी जनरल स्टोर सां वञी पुछा करे सघो था। मिलनि था त बढ़िया, नथा मिलनि त पोइ तव्हां हिन नंबर ते राबितो करे सघो था, ठीकु आहे। सो राबितो कयो बाबा, वञो उन खां